0: दिवे ही एफएम नो दिहे के मेगाहर्ट्ज
1: आम गोते गाहन की वारंग हंदान ने तेमी है बाय दोस्तों खांग अने बाय दोस्तों फोनों जे मेल तब फोनों बर्थडे से हंदान कुरंग अधि माँ उन दोगु कमे एक अमुक बिल ता दक्कन ता दुवा हकुए संदान नुन तेने करंट बिल फेम बिल फोन बिल कस दाहिन नुवान हंदान विसुरे वगुतुं वगुता फाही पे में दूरी को फ्यासा वेस ट्रांसफर करेवे क्या गेम बिल कंडा लाफा पेमेंट रिक्वेस्ट वेस फोन वे साड़ी दो गेम में गरी चार्ज वेस हम फाही पेइंग अनलिमिटेड रीलोड अधिरास्टस फ्यासा के हुरिहा मुआमलाते फाही पे में दूरी को फाही पे वारा फाही
2: उकबत बुना आमिर के किबा रिवावे गेम वे Rasulullah sallallahu alaihi wasallam hadis kurebi komme miha ko swahushi mistakunge meduga niyave vumad dandin emiha ge sadaqatu ge hieluge fahe al bukhari yaki dilati miha ko kamgavi ena komme vesechakun sadaqate nukura duwa hennude keko kolakun kamaviyasme nuwata fielakun kamaviyasme sadaqa de miha sadaqa deni ena ge gatuga emme lobi vegenwa नुवत एना वेस बेनुम वा रंगळु मुदलुं कमुगा वेगे मेनुवी दुनियाया आखिरतु गावेस सदकातु गे हेयोकं सदका देमी हाय कन्नु लिबेन ए काबोते केति कमुगा वियस नुवत फेरां कमुगा नुवत एहे मुदले कमुगा वियस मे फहे देरा अगेन ने तकेतिं नुवत फकुरु गन्न कहला नुबा काबोते केच्चा बा फेरामा मिफद तकेतिं कुरा सदकातकुं मनफायन नुकुरान अनस केफान गे किबा रिवावे गेमवे ابو طلحه گفانکی المدینہ گوا انصوریہ بیکلون گی تیرن کدر رون ایم می گینا می ہائے ادی اینا گی گاتو گا ایم می لوبو وتی مودلکی بیرو ہا ایکیونو تانگے کدر روکی اتم منی مسجد النبوی یا کرمتی گوا گوتشی رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم اتنا ود وڈا گین فم فودو ہپوا واحد دوا کمو گاوی ای ور رنگلو فنکی انس کی فان آل عمران سورۃ گے نو دیہ دیوان آیہ کیوا ویدالووی ए आयतु के माने ही तियबामी हुन लोबिवा एच्चकुं तियबामी हुन हेद कुफ्फु मद्दान देन तियबामी हुन नकं हेवेन नुदि बेनेते मि आय बावा ले बुनु हिंदु अबू तुलहत के फान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग्यारि ह वडागे दन्नवाफी ए अल्लाह के रसूल आय हम कशवरुं अल्लाह तबाराक व तआला मिहिं वही कुरवे अदि हम कशवरुं अळुगंडुगे गातुगा एम्मे लोबि वेगें वा अळुगंडुगे मुदलकी बैरुहा खदुरु रुत्तके ಅದಿ ಹಮ ಕಶವರುಂ ಏಯಿ ಸದಕಾತಿಕೆ ಅಳುಗೊಂಡು ಬೇಣುಂ ಬಣಿ ಏಗೆ ಹೆವ ಅಲ್ಲೋಹ್ಗೆ ಹಸರತುಗ ವಹ ರಕ್ಕಾ ಕುರವೆ ಎಚ್ಚಿಗೆ ಗೊತುಗ ಏಗೆ ಸವಾಬುಲಿಪುಮೆ ಏ ಅಲ್ಲೋಹ್ಗೆ ರಸೂಲಾಯ್ ಕಲೇಗೆ ಫಾಣಂ ಅಲ್ಲೋಹ್ ದಕ್ಕವ್ಯಾ ದೆವ್ವಿ ತನಕ ಫಹೆ ಎಲವ್ವ್ಯಾ ದೆಬ್ಬಾಶೆ ಫಹೆ ರಸೂಲುಲ್ಲೋಹ್ ಸಲ್ಲಲ್ಲೋಹ್ ಅಲೇಹಿ ವಸಲ್ಲಂ ಹದೀಸ್ ಕುರವಿ ತಿಯಯಿ ಹಾದ ರಂಗಳು ಕಮಕೆ ಏಯಿ ನಫಾಲಿ ಬೆನಿವು ಮುದಲಕೆ ಅದಿ ಹಮ ಕಶವರುಂ ತಿಬಾ ತಿಯ ಬುಣಿ ಎಚ್ಚೆ ತಿಮಂ ಕಲೇಗೆ ಫಾನ್ ಅಸ್ಸವಾಫೀಮೆ ಹಮ ಕಶವರುಂ ತಿಮಂ ಕಲೇಗೆ ಫಾನ ಫೆನಿವಡಾಗಣ್ಣಮಣಿ ಗ್ಯಾತ್ತಿಮಾಗೆ ಮೀಹುಂಗೆ ತೆರೇಗ ಎಲ್ಲುಮಶೆ ಫಹಿ ಅಬೂ ತೊಲ್ಹತ್ ದೆನ್ನೆವಿ ಏ ಅಲ್ಲೋಹ್ಗೆ ರಸೂಲಾಯ್ ಅಳ್ಗೊಂಡು ಎಗುತಂಗ್ ಹದಾ ಹುಶೀಮೆ ದೆಂ ಅಬೂ ತೊಲ್ಹತ್ಗೆ ಫಾನ್ ಎ ಕದುರು ರುತ್ತಂಗ್ ಏನಾಗೆ ಗ್ಯಾತ್ತಿಮಾಗೆ ಮೀಹುಣ್ಣ ಬೊಡುಬೇಬೆಗೆ ದರಿಂಗೆ ಮೆದುಗ ಬಹಾಲಾಫಿ ಮುಸ್ಲಿಂ ಅಳಾಗೆ ಮಚ್ಚಕ ಏನಾಯ ಸೊದಗಾತೆ ದೆವೆನಿ ಕಾಕತ್ತೋ ಬಲ ತಫ್ತೀಶ್ ಕುರಾಕ ನುವತ ಹೋದ ಬಲ ಕಶವರು ಕುರಾಕಣ್ಣು ಜೆಹೆ ಎಮೀಹೆಗ್ಗೆ ಫಗೀರು ಕಂ ಹುರಿವರಕ ಸೀದಾ ಕಂ ಹುರಿವರೆಂ ಇಂಗುಮಟ್ಟಕ ಕೊಮ್ಮೆಹೆಂ ಎಕಂ ಕುರಾಕಣ್ಣು ಜೆಹೆ ಫಹೆ ಸೊದಗಾತುಗವಣಿ ಹುರಿಹಾ ಹಾಲತಿಗ್ಗಾವೆಸ್ ಹೇಯೋಗೊಯ್